0: व्यावसायिक दक्षतां परिचालन सज्जतां च प्रदर्शितवान् अस्ति। निर्वाचनायोगेन युवमतदातॄणाम् अधिकतम पंजीकरणस्य उद्देश्येन दिल्लीस्थेषु विभिन्नेषु महाविद्यालयेषु विश्वविद्यालयेषु च विशेष शिबिराणि आयोजितानि सन्ति। आयोगेन सूचितं यत् एतानि शिबिराणि अद्यपर्यन्तं प्रवर्तिष्यन्ति। आयोगेन उक्तं यत् बहुसंख्यकाः विद्यार्थिनः विशेष गहन पुनरीक्षणस्य संबंध सूचनां प्राप्तुं तथा प्रपत्राणि प्राप्तुं समर्पयितुं वा एतेषां शिबिराणाम् अवलोकनं कृतवन्तः। आयोगेन सूचितं यत् एतेषु शिबिरेषु उपस्थितैः मतदान केन्द्रस्तरीयाधिकारिभिः विद्यार्थिभ्यः प्रपत्रपूर्तौ मार्गदर्शनं कृतम्। पूरितानां प्रपत्राणां संगृहीतानि तथा विशेष गहन पुनरीक्षण संबंधानां तेषां प्रश्नानां समाधानमपि कृतम्। आगामी मासस्य सप्तमे अष्टमे च दिनांके विशेष शिबिराणां पुनरपि एकं चरणं आयोजयिष्यते। अथ च चतुर्थे एकादशे च दिनांके सर्वेषु मतदान केन्द्रेषु अपि विशेष शिबिराणि आयोजितानि भविष्यन्ति। श्रम आजीविका मंत्रालयेन नवदिल्ल्यां श्रम संवाद मंडल स्तरीय क्षमता निर्माण जागरूकता कार्यक्रम आयोजितः। फेडरेशन ऑफ इंडियन चैम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री इत्यस्य एकस्य निजी विधि संस्थानस्य च सहयोगेन एतत् आयोजितम् आसीत्। अस्य कार्यक्रमस्य उद्देश्यं नियोक्तृषु उद्योगस्य हितधारकेषु च जागरूकतायाः निर्माणम् आसीत्। केन्द्र संस्कृति पर्यटन मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत ह्यः नवदिल्ल्यां पञ्चषष्ठितम्याः राष्ट्रीय कला प्रदर्शन्यां विंशति पुरस्कार विजेतृन् कलाकारान् पुरस्कृतवान्। ललित कला अकादम्या अस्य प्रदर्शनस्य आयोजनं कृतमासीत्। सभां संबोधयन् श्री शेखावत सृजनात्मकतायाः सुस्थिरतायाः च संयोजनस्य महत्वं सुदृढतया प्रतिपादितवान्। सः अवदत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः जन्मदिवसावसरे आयोजितः सेवा हि संस्कृति इति उपक्रमः कथं सृजनात्मकता सेवाभावः च अर्थपूर्णरूपेण एकत्र भवितुमर्हन्ति इति प्रदर्शयति। रक्षा उद्योगानां तथा आपूर्ति व्यवस्था सहकारस्य विषये दशमं भारत कोरिया गणराज्यस्य JCM इति संयुक्त समिति सम्मेलनं ह्यः नवदिल्ल्याम् अभवत्। गतरात्रौ जम्मू कश्मीरस्य बडगाम जनपदस्य उच्चक्षेत्रेषु सुरक्षाबलैः सह जाते संघर्षे लश्करे तैयबा इत्यस्य एकः प्रमुखः आतंकी मृतः। यद्यपि भारतीय सेनायाः कश्मीरस्थितस्य चिनारकोरे इत्यनेन मृतस्य भयोत्पादकस्य परिचयः न प्रकटितः, तथापि अधिकारिणः तं सुलेमान शाह अथ मूसा इति नाम्ना अभिज्ञातवन्तः, यः पाकिस्तानस्थस्य लश्करे तैयबा इत्यस्य अत्यन्तम् अपेक्षितः भयोत्पादकः आसीत्। सामाजिकान्तर्जालीये पटले चिनारकोरे इत्यनेन उक्तं यत् बडगाम नगरस्य यूस्मर्ग इत्यस्य समीपे कोरा क्षेत्रे ऑपरेशन कोराग संचालितम् आसीत् इति वार्ताः।
1: आकाशवाणी रायचूरु FM केंद्र FM तरंगांतर 102.1 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು ಕೇಳುಗರೆ, ಈಗ ಸಮಯ ಸರಿಯಾಗಿ 7:10.
2: ಅಂಚೆ ಜೀವ ವಿಮಾ ವಿಭಾಗ ಭಾರತೀಯ ಅಂಚೆ ಇಲಾಖೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ವಲಯ ಧಾರವಾಡದ ಪ್ರಕಟಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಪತ್ರವಾಗಲಿ ಪಾರ್ಸಲ್ ಆಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಾಗಣೆಯೂ ನಮಗೆ ಅಮೂಲ್ಯ. ಅವನ್ನು ಅತ್ಯಂತ ತ್ವರಿತವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹವಾಗಿ ನಿಮ್ಮ ವಿಳಾಸದಾರರಿಗೆ ತಲುಪಿಸಲು ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯ ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್ ಸೇವೆ ಸದಾ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ದೇಶದಾದ್ಯಂತ ವೇಗವಾದ ವಿತರಣೆಗೆ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಆಯ್ಕೆ ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್. ಗ್ರಾಹಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಅಂಚೆ ಕಚೇರಿ ಮುಚ್ಚುವ 30 ನಿಮಿಷಗಳ ಮುಂಚೆವರೆಗೆ ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ.
4: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ನಮ್ಮ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಹಾಯವಾಣಿ 9449849350.
5: ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತರಂಗ ಸಿಡ್ಯಾಕ್ ಜೊತೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಬುಧವಾರ 7:15 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು

0: ಸಮರಕಲೆ ಉಷು ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ರೋಷಿಬೀನಾ ದೇವಿ ಅವರು ಬೆಳ್ಳಿ ಪದಕ ಗೆದ್ದರು. ಮಹಿಳೆಯರ 60 ಕೆಜಿ ಸಾಂಡ ವಿಭಾಗದ ಫೈನಲ್ನಲ್ಲಿ ಮಣಿಪುರದ ರೋಷಿಬೀನಾ 0-2 ಚೀನಾದ ಶಿವಾಯು ಝಾಂಗ್ ವಿರುದ್ಧ ಸೋತು ಬೆಳ್ಳಿ ಪದಕಕ್ಕೆ ಕೊರಳೊಡ್ಡಿದರು. 2018 ಜಕಾರ್ತಾ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಕಂಚು, ಹಾಂಗ್ಝೋದಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿ ಪದಕವನ್ನು ಅವರು ಜಯಿಸಿದ್ದರು. ಈ ಬಾರಿಯೂ ಭಾರತದ ಕಬಡ್ಡಿ ತಂಡಗಳು ತನ್ನ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನ ನಿರಾಶೆಗೊಳಿಸಲಿಲ್ಲ. ಭಾರತದ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಪುರುಷ ತಂಡಗಳೆರಡೂ ಚಿನ್ನದ ಪದಕಗಳನ್ನು ಗೆದ್ದು ಭಾರತದ ಕಬಡ್ಡಿ ಕ್ರೀಡೆಯ ಕೀರ್ತಿ ಕಿರೀಟಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಚಿನ್ನದ ಗರಿಯನ್ನ ಮೂಡಿಸಿದವು. ಭಾರತದ ಮಹಿಳಾ ತಂಡವು 4ನೇ ಬಾರಿ ಏಷ್ಯನ್ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಚಾಂಪಿಯನ್ ಆಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದೆ. ಪುರುಷರ ತಂಡವು 40-34 ಫೈನಲ್ನಲ್ಲಿ ಇರಾನ್ ವಿರುದ್ಧ ಜಯಿಸಿತು. ಮಹಿಳಾ ತಂಡ ಕೂಡ 37-34 ಫೈನಲ್ನಲ್ಲಿ ಇರಾನ್ ಮಹಿಳೆಯರ ತಂಡದ ವಿರುದ್ಧವೇ ಗೆದ್ದಿತ್ತು. ಈ ಒಂದು ಸಾಧನೆಯ ಬಗ್ಗೆ ತಂಡದ ಆಟಗಾರ್ತಿಯರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ.
1: ಆಕ್ಚುಲಿ ಹಮ್ ಕಲ್ ರಾತ್ ಸೇ ಸೋಯೆ ನಹೀ ಹೈ, ಹಮಾರೆ ಕೋಚಸ್ ಬೋಲೆ ಥೆ ಕಿ ಜಲ್ದಿ ಸೋ ಜಾನಾ, ಹಮ್ನೆ ಸೋಚಾ ಥಾ ಕಿ ಚಾಇನೀಸ್ ಟೈಪ್ ಆಯೇಗಾ, ಪರ್ ಆ ಗಯಾ ಇರಾನ್. ತೋ ಫಿರ್ ಏಕ್ ಥೋಡಾ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಯೇ ಭೀ ಆ ಗಯಾ ಕಿ ಹಮ್ನೆ ಉನ್ಕೊ ಪೂಲ್ ಮೇ ಮ್ಯಾಚಸ್ ಮೇ ಹರಾಯಾ ತೋ ಫೈನಲ್ ಮೇ ಈಜಿಲಿ ಹರಾ ಲೇಂಗೆ. ಪರ್ ಹಮಾರೆ ಸೀನಿಯರ್ ಪ್ಲೇಯರ್ ಜೋ ಥೇ ಜೈಸೆ ರೀತು ನೇಗಿ, ಉನ್ಹೋನೇ ಬೋಲಾ ಥಾ ಫೈನಲ್ ಇತ್ನಾ ಈಜಿ ನಹೀ ರಹೇಗಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ವೋ ಆಲ್ ಔಟ್ ಖೇಲೆಂಗೆ. ಔರ್ ಉನ್ಹೋನೇ ಸಚ್ ಮೇ ಆಲ್ ಔಟ್ ಖೇಲೆ, ಹಮ್ನೆ ಉನ್ಕೊ ಪೂಲ್ ಕೇ ಮ್ಯಾಚಸ್ ಮೇ 14 ಹರಾಯಾ ಥಾ, ಪರ್ ಫೈನಲ್ ಮೇ ವೋ 3 ಹರೇ. ತೋ ಉನ್ಹೋನೇ ಇಂಪ್ರೂವ್ ಕಿ ಅಪ್ನೆ ಊಪರ್, ಔರ್ ಉನ್ಹೋನೇ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಭೀ ಕಿಯೇ ಥೇ ಥೋಡಾ ಬಹುತ್ ಅಪ್ನಾ ಹಮಾರೆ ಲೀಡರ್ ಕೇ ಊಪರ್, ವೋ ಭೀ ಉನ್ಕೊ ಕಾಮ್ ಆಯೇ. ಪರ್ ಆಲ್ ಔಟ್ ಕಾ ಸಚ್ ಮೇ ಹಮ್ನೆ ಕೇ ಬಾದ್ ಹೈ, ಹಮಾರೆ ಅಭಿನಾಶ್ ಮೇಡಮ್ ನೇ ಜೋ ಬೀಚ್ ಮೇ ಸೇ 2-3 ಪಾಯಿಂಟ್ ಗಯೇ ಉಸ್ಕೊ ಹಮ್ ವಾಪಸ್ ಲಾ ದೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಹಮಾರಾ 12 ಪಾಯಿಂಟ್ ಕಾ ಲೀಡ್ ಥಾ ಏಕ್ ಟೈಮ್ ಪೇ, ಹಮ್ನೆ ಸೋಚಾ ಥಾ 16-17 ಪಾಯಿಂಟ್ ಕಾ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ವೋ ಲೀಡ್. ಪರ್ ಮ್ಯಾಚಸ್ ಹೋ ತೋ ಐಸಾ ಹೋ, ಜೀತ್ ಮೇ ತಭಿ ಮಜಾ ಆತಾ ಹೈ, ಯೇ ಭೀ ಹೈ. ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಸೇ ಪಹಲೆ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕಾ ಸೀನಿಯರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೋತಾ ಹೈ, ಉಸ್ಮೇ ಆಕ್ಚುಲಿ ಬೆಸ್ಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ದೇನಾ ಪಡ್ತಾ ಹೈ, ಔರ್ ವೋ ದೇಖ್ ಕೇ ಸಿಲೆಕ್ಷನ್ ಮೇ 30-40 ಲಡ್ಕೆ ಆತಿ ಹೈ, ಉಸ್ 30-40 ಲಡ್ಕೆಯೋ ಕೋ ಬೀಟ್ ಕರ್ಕೆ ಜೋ 12 ಲಡ್ಕೆ ಆತಿ ಹೈ, ಔರ್ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕಾ 5-6 ಮಹೀನೆ ಕಾ ಕ್ಯಾಂಪ್ ಲಗ್ತಾ ಹೈ, ಏಕ್ ಮಹೀನೆ ಕಾ ಕ್ಯಾಂಪ್ ವೋ ನಿಕಾಲ್ನಾ ಬಹುತ್ ಮುಷ್ಕಿಲ್ ಹೋತಾ ಹೈ, ಪರ್ ವೋ ಸಬ್ ಮುಷ್ಕಿಲ್ ಪಾರ್ ಕರ್ಕೆ ಜೋ 12 ಲಡ್ಕೆ ಆಯಿ ಹೈ, ವೋ ಅಪ್ನೇ ಅಪ್ನೀ ಬೆಸ್ಟ್ ದಿ ಅಪ್ನೇ ಅಪ್ನೀ ಜಗಾ ಪೇ, ಇಸ್ಲಿ ಆಜ್ ಹಮ್ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಹಾತ್ ಮೇ ಲೇಕೆ ಖಡೆ. ಜೈಸೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಬಿಸಿಸಿಐ ನೇ ಲೇ ಲಿಯಾ, ಹಮ್ ಮ್ಯಾಚ್ ಆತಿ ಹೋ ಕಬಡ್ಡಿ ಬಿಸಿಸಿಐ ಲೇ ಲೇ, ತಾಕಿ ಆಗೆ ಜೋ ಜನರೇಷನ್ ಆಯಾ, ಆಗೆ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಆಯೆ, ಉನ್ಕೋ ನಯಾ ಉಮೀದೇ ಜಗೆ, ಔರ್ ಕಬಡ್ಡಿ ಉತ್ನಾ ಹೀ ಪಾಪುಲರ್ ಹೋ ಜಿತ್ನಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ. ಅಭಿ ವುಮೆನ್ಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಧೀರೆ ಧೀರೆ ಪಾಪುಲರ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಹಮ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಹಮಾರಿ ಕಬಡ್ಡಿ ಭೀ ಫೆಡರೇಷನ್ ಕರ್ ರಹಾ ಹೈ, ಪರ್ ಬಿಸಿಸಿಐ ಕೆ ಅಂಡರ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ಮೇರೆ ಕೋ ಐಸಾ ಲಗ್ತಾ ಹೈ ಕಿ ಫಿರ್ ಹಮಾರಿ ಲಡ್ಕಿಯಾ ಜ್ಯಾದಾ ಪ್ರಮೋಟ್ ಹೋಗಿ, ಜೈಸೆ ವೋ ಕ್ರಿಕೆಟ್ ವಾಲೆ ಹೋ ರಹಾ ಹೈ. ಹಮಾರೆ ಏಕೆ ಭಾಯಿ ವಾಲೆ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಅಪ್ನೇ ಜೀ ಜಾನ್ ಸೇ ಸಬ್ ಕುಚ್ ಕರ್ತೇ, ಪರ್ ಹಮ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಲಡ್ಕಿಯಾ ಪ್ರಮೋಟ್ ಹೋ ಜೈಸೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ವಾಲೆ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಉನ್ಕೋ ಬ್ಯಾಂಡ್ ಕ್ಲರ್ವೇಶನ್ ಮಿಲ್ ರಹಾ ಹೈ, ವೋ ಕಬಡ್ಡಿ ವಾಲೋ ಕೋ ನಹೀ ಮಿಲ್ ರಹಾ ಹೈ, ಹಮ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಹಮಾರೆ ಕಬಡ್ಡಿ ವಾಲೋ ಆಗೆ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಹೈ ಉನ್ಕೋ ಭೀ ಮಿಲೆ, ಜೈಸೆ ಅಭಿ ಲಡ್ಕೋ ಕಾ ಪ್ರೋ ಕಬಡ್ಡಿ ಹೈ, ಹಮ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಹಮಾರೆ ಲಡ್ಕಿಯೋ ಕಾ ಭೀ ಪ್ರೋ ಕಬಡ್ಡಿ ಹೋ, ಕಿ ಕಮ್ ಸೇ ಕಮ್ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಇಂಡಿಯಾ ಖೇಲ್ನೆ ನಹೀ ಪಾ ರಹೇ, ಜೋ ಪೀಚೆ ಛೂಟ್ ಜಾಯೇ, ಕಮ್ ಸೇ ಕಮ್ ವೋ ಪ್ರೋ ಕಬಡ್ಡಿ ಖೇಲ್ ಕೇ ಅಪ್ನಾ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ದಿಖಾ ಪಾಯೇ, ಔರ್ ವೋ ಆಗೇ ಆ ಪಾಯೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಏಕ್ ಸೀನಿಯರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಕೇ ಭರೋಸೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ರಹತೇ ಹೈ ಪೂರೇ ಸಾಲ, ಬಾಕಿ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕುಛ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ನಹೀ ಮಿಲ್ತಾ ಹೈ. ಹಮಾರೆ ಲಡ್ಕಿಯೋ ಕೋ ಮತಲಬ್ ಜ್ಯಾದಾ ಫೆಸಿಲಿಟಿ ಮಿಲ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಏಕೆ ಭಾಯ್ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಕರ್ ರಹೇ, ಹಮ್ ಚಾಹತೆ ಸರ್ಕಾರ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಥೋಡಾ ಔರ್ ಜ್ಯಾದಾ ಕರೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕಭಿ ಕಭಿ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಸಹಿ ತರೀಕೆ ಸೇ ಸಹಿ ಚೀಜೆ ಮಿಲ್ತಿ ನಹೀ ಹಮ್, ಯಾ ಹಮ್ ಲೋಗೋ ತಕ್ ಪಹುಂಚತಿ ನಹೀ ಹೈ, ತೋ ವೋ ಅಗರ್ ಪಹುಂಚೆ ತೋ ಹಮಾರೆ ಜೋ ಆಗೇ ಜನರೇಷನ್ ಹೋ, ಅಭಿ 26 ಕೆ ಬಾದ್ 30 ಮೇ ಹೋಗಾ, ತೋ ಹಮಾರಾ ವೋ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ, ತೋ ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ. ಮೆಡಲ್ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ज्यादा मायने रखता है क्योंकि एशियन गेम्स चार साल में एक बार आता है और बहुत ज्यादा मेहनत की होती है। ऑलरेडी हमारा लास्ट एशियन गेम में भी गोल्ड था तो हमारे लिए खुद में एक बहुत बड़ी चुनौती थी कि हम इस बार भी गोल्ड ही लेके जाना है जो कि अभी सक्सेस हो। फाइनल मैच इनके पास होने के लिए कुछ नहीं है, जो मेडल तो था इसकी ओर था, बट फिर भी हमारे हमें ऐसा था कि इंडिया को हमें गोल्ड दिलाना ही, हमारा लास्ट टाइम भी गोल्ड था तो ये अपने खुद में ये रहता कि हमें गोल्ड लेके ही जाना। और 2018 में जब मैं फर्स्ट एशियन गेम खेली तो हमारा सिल्वर मेडल था, हम ईरान से ही हारे थे, बट लास्ट टाइम हमने वो मेडल को रिगेन कर लिया था। और हमें हमेशा यही रहता है और हमें यही बोला जाता है हमारे कैंप भी लगते 4-5 महीने जो भी है, कभी भी कोई भी टीम चाहे कोई इंटरनेशनल लेवल पे तो इंडिया का गोल्ड पक्का है, तो हमसे इतनी सारी पूरे देशवासियों की उम्मीद रहती है तो हमारे भी रिस्पॉन्सिबिलिटी बनते हैं कि हम गोल्ड ही लेंगे। मैं सभी यंगस्टर लड़कियों को ये बोलना चाहूंगी कि जितना ज्यादा हो सके, जैसे पढ़ाई हमारे जरूरी है, पढ़ाई करना वैसे स्पोर्ट्स भी बहुत ज्यादा जरूरी, इससे आप हेल्दी भी रहोगे, मेंटली स्ट्रांग भी रहोगे और देश के लिए खेलना एक बहुत बड़ी बात है, और जितना ज्यादा हो सके स्पोर्ट्स ज्वाइन करें और बहुत सारी मेहनत करें ताकि आप अपने देश का नाम रोशन कर सके। बाकी गेम में जैसे मेडल आते एशियन गेम में, कबड्डी हमेशा मेडल देता आ रहा है और सबसे ज्यादा गोल्ड भी कबड्डी की एशियन गेम में, तो हम ये चाहते हैं कि बाकी गेम के प्लेयर जैसे ओलंपिक पार्टिसिपेट करते हैं, ओलंपिक मेडल आते हैं तो कबड्डी को भी इंक्लूड किया जाए ताकि हमारे आने वाली जनरेशन ओलंपिक में भी भारत को स्वर्ण पदक दिलाए। सेलिब्रेशन तो ऑलरेडी हमने कर लिया है, मेडल सेरेमनी से पहले ही हमने कर लिया था जब हम ग्राउंड पे जीत ही गए थे।
2: मेरे लिए बहुत मैटर करता है ये गोल्ड मेडल क्योंकि मेरे पास वर्ल्ड कप गोल्ड मेडल था, एशियन चैंपियनशिप का गोल्ड मेडल था, साइब गेम का था, लेकिन जब भी मैंने 2018 में एशियन गेम्स खेला तब सिल्वर आया था और 23 में सोचा था कि तब खेलूंगी गोल्ड आएगा, लेकिन मुझे इंजुरी हुई थी। जब से मैंने खेलना स्टार्ट किया यही सोचा था कि एशियन गेम्स का गोल्ड चाहिए मुझे, फाइनली वो आ गया तो इसलिए मैं बहुत खुश हूँ। जब हम जीते तो मैं इमोशनल भी हो गई थी क्योंकि मेरे आंखों से पानी आने चालू हो गया था, वो खुशी के आंसू थे क्योंकि हर प्लेयर यही सोचता है जब खेलना स्टार्ट करता है कि हमें ये अचीव करना है और वो अचीव होता है ना तो जो हमने स्ट्रगल किया है, मेहनत की है, वो सारा याद आता है जिससे कि हम खुशी से रो पड़ते हैं। डेडिकेट मैं खुद को करना चाहूंगी और मेरी फैमिली को जो मुझे ऑलवेज सपोर्ट करते हैं खेलने के लिए, मतलब मैं जब भी प्रैक्टिस करती हूँ वो मुझे प्रैक्टिस करने के लिए ही बोलते हैं कि वो बोलते हैं तो बाकी चीजों में ध्यान मत दे, बस अपना गेम और मेहनत पे ध्यान दे, तो उनको डेडिकेट करना। मुझे लगता है कबड्डी ओलंपिक में आनी चाहिए क्योंकि कबड्डी का एशियन गेम्स में ऑलमोस्ट गोल्ड आता है, इसका एडवांटेज हमारे कंट्री को मिल सकता है, अगर ओलंपिक में गया तो कबड्डी का ओलंपिक में भी गोल्ड मेडल आ जाएगा जिससे हमारी मेडल टैली में एक वुमेन्स का और मेन्स का इंडिया के लिए मेडल बढ़ जाएगा, तो मुझे लगता है होना चाहिए।
0: ಶೂಟಿಂಗ್ನ ಮಹಿಳೆಯರ ಟ್ರ್ಯಾಪ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ನೀರು ದಂಡ ಅವರು ಚಿನ್ನದ ಪದಕ ಜಯಿಸಿದರು.
3: With a gold in the women's individual trap event, this is historic. At the Asian Games, in the trap final, four women, Neeru Danda gets gold for India. Shooting Asian record stands in the name of India's Neeru Danda.
0: ಈ ಬಾರಿಯ ಏಷ್ಯಾ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಶೂಟಿಂಗ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಒಲಿದ ಮೊದಲ ಚಿನ್ನದ ಪದಕ ಇದು. ನೀರು ದಂಡ ಅವರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರು ತಂಡ ವಿಭಾಗದ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಶೂಟಿಂಗ್ನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮನೀಷಾ ಕೀರ್, ಅಶಿಮಾ ಅಹ್ಲಾವತ್ ಅವರೊಡಗೂಡಿ ಬೆಳ್ಳಿ ಪದಕವನ್ನು ಸಹ ಜಯಿಸಿದರು. ತಮ್ಮ ಈ ಸಾಧನೆಯ ಬಗ್ಗೆ ನೀರು ದಂಡ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ.
1: नेशनल एंथम अपने देश का बजना मतलब मेरे लिए काफी प्राउड की बात है। उसके लिए प्रिपरेशन हम करते हैं, जैसे ट्रेनिंग करते हैं तो प्रिपरेशन वैसे ही हम करते हैं, थोड़ा बैड वेदर में भी ट्रेनिंग करते हैं तो उसके अकॉर्डिंग ये नॉर्मल था, पर रहता है थोड़ा कंडीशन हर एक कंट्री का अलग रहता है तो यहाँ पे थोड़ी डिफिकल्टी थी, लेकिन मैंने अपने आप को काम रखा और अपने आप पे फोकस किया। एंड देन पापा फार्मर हैं, मदर हाउस वाइफ है, मम्मी का योगदान है मेरी लाइफ में पूरा, और मेरी बुआ जी हैं वो कबड्डी प्लेयर रही हैं अजातो देवी, उनसे भी काफी इंस्पायर हूँ मैं, और मेरे कोच का योगदान है मनसेर सिंह का, वो पिछले 6 साल से मेरे साथ हैं पूरे ग्रास रूट से और अब तक कंटिन्यू मैं उनके साथ ही करती हूँ, और मेरी पूरी टीम है, विक्रम सर हैं, पीटर विल्सन कोच हैं जो अभी ओलंपिक चैंपियन है, और हम इन टीम के साथ काम कर रहे हैं, और मेडल मेरी माँ को डेडिकेट करती हूँ और मेरे कोच को डेडिकेट करती हूँ और पूरे इंडिया को डेडिकेट करती हूँ, मम्मी को मेडल पहनाऊँ, कोच को मेडल पहनाऊँ।